गगनसदृशं तस्मस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलचलं सर्वद्धि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमाम्यम्।

0: सेवा की सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की ओम शांति शांति। द अटैचमेंट
1: připoutanost
0: attachment to worldly life
1: připoutanost ke světskému životu
0: means to everything
1: to znamená ke všemu
0: your property
1: k majetku
0: your house
1: k domu
0: everything
1: ke všemu
0: so another

0: चिंता कभी मत करना,
1: चिंता कभी मत करना,
0: नेवर बी वरी अबाउट इट,
1: निकदि सा तोहो ने उबावाइते,
0: डोंट वरी,
1: ने उबावाइते सा,
0: नो डोंट वरी, टेक इट एज इट इज,
1: ने उबावाइते सा, अ बेरते तो तक अको तो रे,
0: यस, व्हाट हैपेंस विल हैपन,
1: चो सा मा स्टाच सा स्टाने,
0: एंड व्हाट विल नॉट हैपन विल नॉट हैपन.
1: A to, čo sa nestane, sa nestane.
0: Worrying about this will not help you.
1: A to, že sa to, od toho budete obávať, vám nepomôže.
0: If something wrong,
1: ak je niečo nesprávne,
0: then do work with knowledge.
1: Tak pracujte s poznaním.
0: But not chinta, sitting at home and what should I do? What should I do? What should I do?
1: Ale neobávajte sa, nesedte doma a neobávajte sa, čo by som mal robiť, čo by som mal robiť.
0: That's it.
1: Tak to je.
0: So, atma anubhuti.
1: A tak atma anubhuti.
0: Atma chintan.
1: Atma chintan.
0: Atma bheda.
1: Atma bheda.